0: आणि खेळ घ्यावा लागायचा. जिथे जी भारतीय जात्रा रूपमध्ये कोण कारण शेती होईल आणि कोणतो पूर करायचे शेती पाहिजे.
1: धान्य
0: दिल्यास

0: Zeit, also gut, man kann das also gut, dann ist das dann über die Protokolle in den Wahlbereich.
1: Ja, so kommt das wieder, die Gerüche, ab dem der Blut, dann wurde wir, aber auch, Schakar, wenn man so, etwa Muska, 25,000 rupiah dinchu astari basobasko lagi. Samanuk modere, astari basobasko lagi, zato se kate pizzu, istari pavandaka lagi, oba sarakadre za jedno basta gornu parnima, uske, aile, zato gestika, astari basobasko lagi, thamura paila nikale koza.
0: Sarkari antari na tata in pachim na hatta, ke sukun basi lagi, istari rupiah lagu lagi, tatkali ngu lagi, tatkali ngu lagi, tatkali ngu lagi, tatkali ngu lagi, अधिकार संपन्न बांग्लादेश सरकार का एकीकृत विकास समिति का आयोजन निर्देशक मुख्य कार्यक्रम कल पूछा तक परिजन के विषय के रात रात मित्र शुरू हुए और मंत्री को बताए